कुछ नाही, दिल जो प्यार बिना कुछ नाही, नरजुनार बिना कुछ नाही, चप्पल धार बिना कुछ नाही।